0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। रसिक श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार। 12 वाजताच्या या भेटीत भक्ती गीतांचा गोडवा खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत। तेव्हा संगीताचा अविस्मरणीय आनंद अनुभवूया या भक्ती गीतांद्वारे।

श्रोत्यांनो, आई जगदंबेची कृपा मनात श्रद्धा आणि ओठांवर गाणं यापेक्षा सुरुवात आणखी कोणती होऊ शकेल. नवरात्रीच्या या पवित्र दिवसांत सर्वत्र देवीच्या

नवरात्रीच्या या पवित्र दिवसांत सर्वत्र देवीच्या जागर, भक्तीचा गजर आणि आनंदाचे वातावरण आहे. कुणाच्या घरी देवीची आरती सुरू असेल, कुणाच्या मनात देवीच्या दर्शनाची ओढ असेल, तर कुणी आपल्या कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून रेडिओ ऐकत असेल. तुम्ही घरात असाल, कामावर असाल किंवा दुपारच्या विश्रांतीचे क्षण अनुभवत असाल, ही सुरांची मैफल तुमच्यासाठीच आहे.

आणि ह्याच आरती सवे रसिक हो सादर करण्यात आलेला आज आपला हा स्वरतरंग कार्यक्रम इथेच संपत आहे. आपल्या सर्वांना नवरात्रीचा मनपूर्वक शुभेच्छा, शुभ दिन व नमस्कार.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोतनो, शिरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशस वर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीक आहात आणि सुरक्षित आहात। फक्त 20 मिनिटांचे कार्यक्रम आहे श्रोतनो, जास्त वेळ नाही, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका भक्तिगीताने।

श्रोत्यांनो, आजपासून नवरात्र सुरू होत आहे. सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे. तेव्हा अशा या भक्तिमय वातावरणात या क्षणी ऐकूया एक गोंधळ गीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली पुढची भेट होईपर्यंत. धन्यवाद व नमस्कार.